0: अॅडलेड वाणी.
1: नमस्कार, मी आभा. आपणा सर्वांचं आजच्या अॅडलेड मराठी मंडळ प्रस्तुत अॅडलेड वाणीच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत अॅडलेड मधल्या सगळ्यात ज्येष्ठ आणि आपल्या सगळ्यांच्या लोकल गार्डियन म्हणता येईल अशा शोभा मावशी लिमय. नमस्कार लिमय मावशी.
2: नमस्कार आभा.
1: आज अतिशय इंटरेस्टिंग आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत की दही. तर मी मावशींनाच सांगते विषय इंट्रोड्यूस करायला. ओव्हर टू यू मावशी.
2: नमस्कार श्रोते हो. आज आपण एका अतिशय मनोरंजन करणाऱ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. पण सर्वप्रथम मी अॅडिलेड रेडिओवाणी व आभा कालरोहीचे मनापासून आभार मानते मला आज ही संधी दिल्याबद्दल.
1: थँक्यू.
2: तर आजचा विषय आहे भारतातील लग्नसंस्थेचा बदलता प्रवास. मी महाराष्ट्रातील बदललेल्या लग्नसंस्थेबद्दल माझे विचार आज मांडणार आहे.
1: फारच इंटरेस्टिंग विषय मावशी.

0: आवडलं का मावशी गाणं? हे गाणं लिहिलं आहे अश्विनी शेंडे यांनी, संगीत निलेश मोहारीर यांचं आणि आवाज शरयू दाते यांचा. तर मावशी, लग्नाबद्दल सगळ्यात महत्त्वाची अशी कुठली गोष्ट तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सांगाल?
1: लग्न विवाह हा फक्त दोन व्यक्तींच्या मिलनाची कथा असते असं नव्हे, तर दोन घराणी इथे एकत्र येत असतात. दोन्ही घराणी महाराष्ट्रातलीच असली तरी प्रत्येक घरच्या चालीरीती रिवाज वेगळे वेगळे असतात.
0: बरोबर.
1: अशा वेगळ्या वातावरणात वाढलेला मुलगा व एक मुलगी एकत्र येणार असतात तेव्हा अर्थातच दोघांना एकमेकांना समजून सांभाळून घ्यावे लागते.
0: खरं.
1: पण हे नक्की की महाराष्ट्रातील लग्नसंस्था हळूहळू खूपच बदलत गेली आहे व ते साहजिकच आहे. आज आपण प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह याबद्दल सहज बोलतो. त्याच्यात काही वावगे आहे असे अजिबात वाटत नाही, परंतु 100 वर्षापूर्वी अगदी वेगळी परिस्थिती होती.
0: बरोबर.
1: मला माझ्या आजीच्या बोलण्यात आलेल्या काही गोष्टी आठवतात. तेव्हा बालविवाह होत असत. माझ्या आजीचे वय लग्नाच्या वेळी बहुतेक 12 असावे. मुलीचे लग्न म्हणजे आई वडिलांना मोठी जबाबदारी वाटत असे. लवकरात लवकर मुलीला हळद लागली, चांगल्या घरी पडली की त्यांना मोठी जबाबदारी पार पडली याचे फार मोठे समाधान मिळत असे. त्या काळात मुला मुलींची पसंती विचारली जात नसे. घरातली वडीलधारी मंडळी सर्व निर्णय घेत असत.
0: बरोबर.
1: मग त्यानंतर समाज सुधारक व्यक्तींनी समाजात बदल घडवून आणले. सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे या थोर व्यक्तींनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. तसेच विधवा पुनर्विवाह ही प्रथा पण सुरू केली. त्यापूर्वी विधवा स्त्रीचे जीवन म्हणजे कल्पना करता येणार नाही इतके वाईट होते. हळूहळू मुली शिकू लागल्या, विवाह होण्याचे वय पण आता वाढू लागले. मुली मॅट्रिक होऊ लागल्या, घराबाहेर पडून नोकऱ्या करू लागल्या. बऱ्याचशा मुली शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत असत. त्याबरोबर मुलींचा आत्मविश्वास पण हळूहळू वाढू लागला. पूर्वी आई वडील विवाह ठरवत असत, नंतर ओळखीतून स्थळं सुचवली जायची. नातेवाईकांच्या लग्नात अनेक लोक नातेवाईक उपस्थित असायचे तेव्हा भेटीगाठी होऊन एका लग्नातच दुसरे लग्न ठरले असे अनेक वेळा होत असे. नंतरच्या काळात वर्तमानपत्रातून किंवा काही मासिकातून वधू पाहिजे किंवा वर पाहिजे अशा जाहिराती येत असत. त्यात अपेक्षा पण स्पष्ट रीतीने कळवत असत. त्यानंतरच मुलाचे व मुलीचे आई वडील प्रत्यक्षात भेटून मुलगा व मुलगी यांची भेट घेत असत. नंतर पुढे वधूवर सूचक विवाह मंडळे आली. आता इंटरनेट मॅट्रिमोनियल जाहिराती, मोबाईल ॲप्स आले. या सर्वांमुळे विवाह जमण्यास मदत होते हे निश्चितच. जाहिरात वाचल्यामुळे दुसऱ्या गावातली स्थळं त्यांची जास्ती माहिती मिळू लागली. नाहीतर पूर्वी जवळपासची स्थळं विचारात घेतली जायची ना. लांबच्या दुसऱ्या गावातली चांगली मुलं मुली असली तरी समजायला वावच नव्हता तेव्हा.
0: बरोबर.

0: आत्ताच आपण आजच्या विषयाला अनुरूप असं एक सुंदर गाणं ऐकलं. शब्द होते ग दि माडगुळकर यांचे, संगीत श्रीनिवास खळे आणि गोड आवाज आशा भोसले यांचा.
1: तर मावशी, पूर्वीच्या लग्नांबद्दल आणखीन काय सांगाल आम्हाला?
2: पूर्वीच्या काळी लग्न म्हणजे गावातले सर्व ओळखीचे मित्र मंडळी शेजारी पाजारी मदतीला जमत असत. आपल्याच घरचे लग्न आहे अशा आपुलकीने सर्व लोक मदतीचा हात पुढे करत असत. घरीच लाडू चिवडा फराळाचे इतर पदार्थ करण्यासाठी अनेकांची मदत होत असे. नातेवाईक आधीच घरी जमलेले असायचे, तसेच शेजारणी मैत्रिणी पण आपुलकीने पुढाकार घेत असत. घर अगदी गजबजून जात असे तेव्हा. सर्वांच्या गप्पा अगदी रंगात यायच्या आणि आनंदी वातावरणात सगळी कामं उरकली जायची.
0: डोळ्यासमोर येत आहे असं
2: डोळ्या हो ते कल्पना करता येते. कोणाला ताण न वाटता मजेत कामं पार पडायची. पण ते चित्र आता बदलले. पण त्या काळात दुसरं एक होतं की वधूनी मदत करू नये असं घरात एक समज होता. तिला आराम मिळावा हे असेल, पण वधूनी मदत केली तर नाही नाही पाऊस पडेल लग्नात असा समज होता. म्हणून तू नकोस मदत करू सांगायचे. पण आता हळूहळू ते चित्र बदलले. आताच्या काळात लग्न म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट, डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग फोटोशूट, संगीत मेहंदी हळद असे कार्यक्रम पण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पूर्वी घरच्या घरी नातेवाईकांसोबत व्हायचे हे सर्व कार्यक्रम आता मोठ्या पार्टीच्या रूपाने पार पडतात. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी कधी कधी मुलगा व मुलगी लग्नाच्या दिवशीच पहिल्यांदा भेटायचे. आज अनेक जोडपी मैत्री प्रेम चांगली ओळख असल्याशिवाय लग्नबंधनाचा निर्णय घेतच नाहीत.
0: बरोबर.
2: आजकालच्या काळात प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत आहे असे म्हणायला हरकत नाही. कॉलेजमध्ये नोकरीच्या ठिकाणी मुलं मुली एकमेकांना भेटतात, प्रेमात पडतात, मग लग्नबंधनाचा निर्णय घेतात. हे साहजिकच आहे, चांगलेच आहे. एकमेकांच्या पसंतीने लग्न केले तर उत्तमच नाही.
0: बरोबर बरोबर. नंतर दुसऱ्यांना ब्लेम करायला नको.
2: करेक्ट. लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिप हे पण आजकाल अनेक तरुण मुलं मुली स्वीकारतात. एकमेकांना नीट समजून घेता येईल, प्रत्यक्षात आपण दोघं कसा संसार करू ह्याचा अनुभव मिळेल म्हणून खूप तरुण मुलं मुली हल्ली हा मार्ग पसंत करतात. काही मुलं मुली त्यानंतर विवाह बंधन स्वीकारतात तर काही वेगळे होतात. समाजात या विचाराबद्दल मात्र मतभेद आहेत. काहींना हे फार आधुनिक आहे असे वाटते आणि नाही पटत.
0: बरोबर.
2: पारंपरिक मूल्ये बाजूला राहतात असे वाटते. पण हा समाजात आलेला नवीन बदल आहे. या बदलाला आपण मोकळ्या मनाने स्वीकारले पाहिजे. याचा तरुण पिढीला फायदाच होईल, नाही का? पूर्वीच्या काळी लग्नात सनई चौघड्यांचे सूर घुमायचे. आज DJ ताल असतो. पूर्वी घोड्यावरून मोठी वरात निघत असे. पेट्रोमॅक्सच्या मोठ्या बत्त्या असायच्या, कारण खेडेगावात लाईट नसायचे, त्यामुळे पेट्रोमॅक्सच्या बत्त्या घेऊन लोक चालायचे. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मला आजीच्या काळातल्या लग्नाची थोडी बहुत माहिती आजीकडून समजली. त्यानंतर माझ्या आईवडिलांचे लग्न, त्याची माहिती मला त्यांच्याकडून समजली. आणि त्यानंतर माझे लग्न, ते नेवासा येथे माझे लग्न झाले. माझे आजोबा व मामा यांच्या घरी 1968 साली लग्न झाले. गावात अनेक वर्ष माझे आजोबा वकील आणि मामा डॉक्टर, त्यामुळे अनेक ओळखी. सर्व गावच मदतीला हजर होते म्हणायला हरकत नाही. जेवायला 800 ते 900 लोक असावीत असं आता मला आठवतं. गंमत म्हणजे लग्नातली आमच्या बाजूचे भटजी होते, त्यांचं नाव धर्माधिकारी. आणि लिमयांचे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या साईडचे भटजी होते, त्यांचं नाव व्यास. म्हणजे एक धर्माधिकारी एक व्यास. पण काही काही बाबतीत लग्नविधीत त्यांचं काही एकमत होत नव्हतं. तेव्हा त्यांच्या जोरदार वाद सुरू व्हायचा. आणि हे एकजण म्हणायचे धर्मसिंधू ग्रंथ काढून दाखव का, आणि दुसरे म्हणायचे नाही नाही निर्णय सिंधू काढून दाखवतो. अशा गमती जमती चालत होत्या. आता त्याच्यानंतर माझ्या 2 मुलींची लग्न इथे चाडीलेडमध्ये झाली. तेव्हा एकदम सर्व आधुनिक पद्धती. पण शक्य होईल तेवढे आपले लग्न संस्कार आपल्या पद्धती शिवाय काळ स्थळाला स्वीकारून अगदी मॉडर्न लग्नाचा अनुभव आला आम्हाला. आणखीन पुन्हा जुन्या आठवणी, म्हणजे जेव्हा मुलाकडचे मला काही अशा आठवणी आता एकदम आल्या, तर मुलाकडचे लोक मुलगी बघायला यायचे तेव्हा प्रत्येक वेळी कांदे पोहेच करत असत, हीच प्रथा महाराष्ट्रात होती कायम. ही प्रथा इतकी प्रचलित झाली की तरुण मुलीला कांदे पोह्याचा कार्यक्रम कधी, म्हणजे केव्हा लग्न ठरतंय किंवा केव्हा बघायला येतात असं अगदी सहजपणे विचारलं जायचं. आणि तेव्हा शेजाऱ्यांना वगैरे सगळ्यांना कळायचं की हिला बघायला येणार आहेत, कार्यक्रम आहे, कारण शेजारच्यांच्याकडून ताटले आणा, प्लेटी आणा वगैरे सगळेजण मदत करायचे शेजार बाजारचे, त्यामुळे सगळेजणांना इंटरेस्ट असायचा तेव्हा. हां, पूर्वी लग्नात आणि बुंदीचे लाडू व जिलबी हेच दोन पदार्थ असायचे, हे मला अगदी चांगलं आठवतं. त्यामुळे लाडू कधी देत आहे म्हणजे केव्हा लग्न आहे असं विचारलं जायचं. तसेच पूर्वी लग्नात पाठ मांडून पंगत बसायची, केळीची पानं नाही तर पत्रावळीवर जेवण वाढलं जायचं, ते फार कॉमन होतं पूर्वी. आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण असायचं, म्हणजे वरण भात, मसाले भात, डाव्या बाजूला लिंबाची फोड, मध्येच लोणचं, कोशिंबीर, मधोमध मीठ, उजव्या बाजूला बटाट्याची भाजी, भोपळ्याची भाजी, द्रोणामध्ये आळूची भाजी, पापड, कुरडया, असं सगळं व्यवस्थित असायचं. जेवण वाढायला वाढपी लोक यायचे, पण नववधू आणि नवरा मुलगा खास आग्रहाने जिलबी किंवा लाडू वाढायला ताटात घेऊन यायचे. आणि मग ते त्यांचा आग्रह खातर सगळेजण घ्यायचे लाडू, किती पोट भरले असले तरी. तो ते महत्त्वाचं आठवतं मला. आता लग्नात असं जेवण नसते, अनेक गोड पदार्थ असतात असं मी ऐकते, पण त्याबरोबर पाणीपुरी किंवा असेच अनेक नवीन नवीन पदार्थ असतात. आणि आजकालच्या काळात ऐपतीप्रमाणे लग्नात चांदीच्या ताटात किंवा स्टीलच्या ताटातही जेवण मिळू शकते सगळ्यांना. पण दुसरी हे गोष्ट म्हणजे आजकाल बरेचसे लग्नविधी आधीच उरकून घेतात आणि मुहूर्ताच्या वेळी मात्र सर्वांच्या साक्षीने फक्त नवरा मुलगा व वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि मग लगेच जेवणाची पंगत बसते किंवा जेवणाचे आजकाल टेबलवरच जेवण असतं, पंगत नसतं. पूर्वीच्या लग्नातली आणखीन मजा म्हणजे नववधूला उखाणा घेऊन नवऱ्याचे नाव घ्यायचा आग्रह चाले. पूर्वीच्या काळी मुलाला नाव घ्या असा आग्रह नसायचा, फक्त वधूलाच हा आग्रह असायचा. आता ते बदललं आहे, मुलं पण मजेशीर नावं घेतात असं आजकाल मी पाहिले काही ठिकाणी. आता मुलांचा कॉमन उखाणा म्हणजे मला एक माहिती आहे, म्हणजे ते भाजीत भाजी मेथीची आणि बायकोचं नाव घेऊन ती माझ्या प्रीतीची, हा उखाणा कॉमन आहे. आणि मुलींचे पण काय बरेच उखाणे
3: असतात.
2: एखादा मला आठवतो तो एक उखाणा पूर्वी बऱ्याच वेळा घेतला जायचा, तो म्हणजे काय द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणी पान आणि मग नवऱ्याचं नाव घेऊन ज्यांचे नाव

0: चालतातच. सर्वात मजा म्हणजे ही बऱ्याच वेळेला होतं, नवऱ्या मुलाचे बूट नवऱ्या मुलीच्या मैत्रिणी लपवून ठेवतात आणि जेव्हा मग बूट सापडत नाहीत तेव्हा गंमत म्हणून पैशाची मागणी करून मग बूट द्यायचं ठरतं. पण ती किंमत ठरवावी लागते, तेवढी किंमत ठरली की मग मुलीच्या मैत्रिणी बूट परत देतात.
1: श्रीमंती पद्धती येत नाही
0: आजकाल, आता हो हो पैसा आला आहे त्याच्यात. दुसरी आणखीन आजकाल मजा म्हणजे आईन लग्नात हार घालायच्या वेळी मुलीला तिच्या बाजूचे लोक भाऊ किंवा मामा उंच उचलतात, म्हणजे मुलाला तिच्या गळ्यात हार घालणे अशक्य होते आणि सगळीकडे हा शाप निघतो. त्यामुळे अशा लग्नात गमती जमती होतच असतात नाही का.

0: पूर्वीच्या काळी लग्नात रुखवत एक महत्त्वाचा भाग असायचा. तर रुखवत म्हणजे एका बाजूला काही गोष्टी व्यवस्थितपणे मांडून ठेवलेल्या असायच्या. नातेवाईकांनी विणलेले रुमाल, घरी तयार केलेल्या सुंदर बाहुल्या, असे सगळ्या गोष्टी नीट मांडून ठेवायचे. आणि सर्व लग्नाला आलेले लोक सगळेजण उत्साहाने कौतुकाने ते रुखवत बघत असत.
1: म्हणजे आपली कला दाखवण्याची
0: एक संधी होती. हां. आणि दुसरे म्हणजे वरमाई म्हणजे नवऱ्या मुलाची आई, तिचा मान फार मोठा असे. तिला सर्व दृष्टीने खुश ठेवायचा प्रयत्न असायचा. तसेच दुसरे सांगावेसे वाटते म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जितकी समृद्ध तितक्याच वेगवेगळ्या विवाह पद्धती पाहायला मिळतात. आता कोकणात, औरंगाबाद, पुणे, इकडे पुणे, सांगली, सगळीकडे थोडाफार फरक असतो, पण बाकीचे हे सगळे विधी लग्नातले होतच असतात. म्हणजे व्यवस्थित सीमनपूजन, हळद, मंगलाष्टक, लक्ष्मीपूजन, हे विधी सगळे उत्साहाने पार पडतात. किती बदल जरी असला तरी, वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी. आणि लग्नात मंगलाष्टकं भटजी म्हणतात, तसेच काही नातेवाईक पण छान छान मंगलाष्टकं रचून स्वतः म्हणतात. ती मंगलाष्टकं पण ऐकायला छान वाटतात, मजा असते त्याच्यातही. हां. असं तर काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण नात्यातला गोडवा कायम राहावा व सर्वांचे संसार सुखाचे हो हीच आपली सदिच्छा, नाही का?
1: खरं. धन्यवाद.
0: शेवटी इतकेच सांगावे वाटते की मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे खूपशा गोष्टी सोप्या होत असल्या तरी विवाह योग्य होण्याचे, जुळण्याचे, योग्य वयात जुळण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याला अनेक कारणं आहेत. मला वाटतं मुलामुलींची आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पालकांची जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. भरपूर पैसा खर्च करून लग्न टिकेल का नाही याची खात्री वाटत नाही.
1: खरी गोष्ट.
0: त्यामुळे काही काही गोष्टी जरा अडथळे येत आहेत. आणि दुसरं असं झालं की अनेक विवाह संस्था सहज घरबसल्या माहिती मिळते, त्यामुळे निर्णय घेणे पण अवघड होत चालले, कारण खूप ठिकाणची माहिती मिळते.
1: खरं.
0: आणि दुसरी गंभीर संस्था म्हणजे की काय, मुलींची संख्या हल्ली बरीच कमी झाली आहे.
1: हे मात्र खरं.
0: हा मात्र

0: तर फार मोठा गंभीर प्रश्न आहे. माझी भाची मुंबईत अनेक वर्ष एक विवाह संस्था चालवते आणि तिच्या अनुभवाप्रमाणे मुलामुलींची लग्न जुळणं जास्ती जास्ती अवघड होत चालले, कारण मुलामुलींच्या बदलत चाललेल्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. लग्नातल्या जुन्या नव्या पद्धती, त्यात घडलेले बदल, याबद्दल आपले बोलणे आता झालेच आहे. तसेच आजकाल अजून एक गोष्ट वेगळी ऐकायला मिळते, ते म्हणजे गे वेडिंग. म्हणजे मुलाचे मुलाशी किंवा दोन मुलींचे एकमेकींशी लग्न होणे. हळूहळू समाज ह्याचा पण स्वीकार करत आहे. आता या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे, पण आता आटोपतं घेते. शेवटी मला असे वाटते की काही झाले तरी पूर्वापार चालत आलेला लग्न संस्कार लोप पावता कामा नये, कारण चांगला समाज निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे.
1: अगदी बरोबर.
0: शेवटी सर्वांचे संसार सुखाचे हो ही आपल्या सर्वांचीच मनापासून इच्छा आहे, नाही का?
1: खरं.
0: आणि गुरुमंत्र म्हणून दोन मनांना जोडणारा विश्वास, प्रेम, एकमेकांबद्दल आदर व एकमेकांचे मन सांभाळणे, एवढे जपले तर संसार नक्कीच सुखाचा होईल, यात काही शंका नाही.
1: खूपच छान सांगितल्यात गोष्टी आणि खूप आम्हाला मजा आली हे सगळं ऐकायला तुमच्याकडनं. आणि शेवटचा गुरुमंत्र श्रोते हो सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का.